0: के लिए उच्च स्तरीय विशेषज्ञ समिति का गठन किया। कांग्रेस के वरिष्ठ नेता डीके शिवकुमार अब से कुछ देर में कर्नाटक के मुख्यमंत्री के रूप में शपथ लेंगे। और इंडोनेशिया ओपन बैडमिंटन में HS प्रणय और आयुष शेट्टी आज पुरुष सिंगल्स मैच खेलेंगे। इसके साथ ही दोपहर समाचार का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
1: आकाशवाणी से है हैदराबाद केंद्र आहे। मध्यम लहरी 406.5 मीटर 738 KHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रसारित करीत आहोत आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध। सर्व रसिक श्रोत्यांना मेघना ढवूचा सप्रेम नमस्कार। श्रोते हो, भारतीय संस्कृतीनुसार अत्यंत पवित्र मानला जाणारा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास सुरू आहे। घरोघरी भक्तिभावानं श्रीहरीची आराधना केली जाते। अधिक मास दानाचा पवित्र काळ आणि याच अधिक मासाच्या निमित्ताने आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात प्रसारित करीत आहोत पुरुषोत्तम मास संस्कृती या विषयावर अंजली पोफळे यांची मेघना ढवू यांनी घेतलेली मुलाखत। श्रोते हो नमस्कार। 2026 मध्ये अधिक महिना 17 मे पासून सुरू झालाय। हा अधिक महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी अतिशय पवित्र मानला जातो। याच अधिक मासाचं औचित्य साधून आज आकाशवाणी स्टुडिओत अंजली पोफळे यांना आमंत्रित केलंय। अंजली पोफळे या संस्कृत MA असून हैदराबाद येथे भगिनी मंडळ आणि महाराष्ट्र मंडळाच्या ट्रस्टच्या त्या माजी अध्यक्ष आहेत। प्रवचन आणि उपनिषद या विषयावर त्या व्याख्यान देतात आणि सध्या वेद मंत्र शिकवण्याचं काम विनामूल्य करताय। पुरुषोत्तम मास संस्कृती महत्व या विषयावर आज अंजली पोफळे यांच्याशी संवाद साधणार आहोत। अंजली पोफळे ताई, आकाशवाणी स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत आणि नमस्कार।
2: नमस्कार।
1: पुरुषोत्तम मास याविषयी अंजलीताई आज आपण अधिक सविस्तर जाणून घेऊयात। माझा पहिला प्रश्न संवादातला हा असा आहे की अधिक मास म्हणजे नेमकं काय?
2: अधिक मास म्हणजे हा दर 3 वर्षांनी येणारा मास आहे आणि हा 3 वर्षांनी अशा करता येतो की हा रेग्युलर आपले जे मास आहेत म्हणजे चैत्रापासून फाल्गुनपर्यंतचे त्याच्यामध्ये हा नसतो आणि या प्रत्येक मासामध्ये आपल्या सूर्याची गती असते, पण या मासामध्ये इथं सूर्याची गती नसते। आणि मग काय होतं, ज्या वेळेला आपला वर्ष सुरू होतं त्यावेळेला वर्षाचे चांद्र प्रमाणे म्हणजे आपल्याकडे 2 आहे, चांद्र पंचांग आहे आणि सौर पंचांग आहे, आणि चांद्र पंचांगाप्रमाणे 355 दिवस होतात म्हणजे आपलं दाते पंचांग, आणि सौर पंचांगाप्रमाणे 365 दिवस असतात। मग हे 10 दिवसाचा जो फरक आहे त्याचं काय करायचं, तर त्यावेळेला त्यांनी ही गणना सारखी व्हावी म्हणून 3 वर्षांनी त्यांनी हे अधिक मास केलेलं आहे, म्हणजे प्रत्येक मासाचे जे 10 दिवसाचा फरक येतो आणि 3 दिवस असे वरती घेऊन 33 दिवस घेऊन हा अधिक मास सुरू केला। आणि या अधिक मासाला ज्यावेळेला अधिक मास ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याला अधिक मासाला मलमास म्हटलं जायचं किंवा धोंडा मास पण म्हटलं जायचं।
1: अच्छा।
2: कारण ह्याच्यामध्ये कुठलेही कार्य होत नाही, म्हणजे यज्ञ नाही, याग नाही, कुठलंही व्रत नाही, काहीही नाही या मासामध्ये। याला मलमास म्हणण्यामुळे कारण प्रत्येक मासात म्हणजे प्रत्येक महिन्याचे 3 दिवस त्यातले त्या महिन्यांनी आपणहूनच काढलेले आहेत।
1: अच्छा।
2: म्हणून ते 3-3-3 वगळलेले दिवस असल्यामुळे त्याला मलमास म्हणतात। तर सूर्याची गती नसल्यामुळे सूर्य प्रत्येक राशीतून फिरतो प्रत्येक महिन्याला, त्यावेळेला तो या अधिक मासामध्ये येतच नाही, म्हणजे अधिक मासाची सुरुवातच मुळी सुरुवातीच्या आधी तो आलेला असतो सूर्य आणि संपल्यानंतर परत तो दुसऱ्या राशीत जातो। मग मध्ये सूर्य नसल्यामुळे सूर्य बल असल्याशिवाय कुठलंही कार्य किंवा तुमचं काय म्हणतात यज्ञ याग पूजा कुठलंही करता येत नाही, ज्याला संकल्प असतो असं कुठलंही करता येत नाही। मग आता या मासामध्ये काहीच करायचं नाही म्हणून लोक ह्याच्याकडे तुच्छतेने बघायला लागले. त्यावेळेला या मासाला खूप वाईट वाटलं, कारण प्रत्येक ह्याला एंटिटी असते, म्हणजे देव असतो. प्रत्येक महिन्याला एक देव देवता असते. आपल्याकडे नदीला देवता मानतात, देवी मानतात. प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा आहे अशी आपली संकल्पना असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी देवतेचं अस्तित्व असतं. पण या मासामध्ये कुठलाच देवतेचं अधिष्ठान नाही त्याला. आणि म्हणून मग काय झालं, तो मलमास गेला आमच्या भगवंताकडे, विष्णूकडे.

0: गेला.
1: पुराणात अधिक मासाला पुरुषोत्तम मास असं का म्हटलं गेलं?
0: तर मी तुम्हाला हे सांगतेय की ज्यावेळेला हा मलमास, त्याला खूप दुःख आणि कष्ट झाले, कारण त्याला धोंडा म्हणायला लागले, दगड म्हणायला लागले, कारण काहीच नाही ना त्याच्यात.
1: एक टिपिकल नाव पाहिजे त्याला,
0: धोंडा मास म्हणून त्यांनी विधान केलं, मलमास म्हटलं. आणि मग खरं अधिक मास हा पुरुषोत्तम मास म्हणून आता झालेला आहे. केव्हा? ज्यावेळेला ते विष्णूकडे हे गेले आणि त्यांनी रडून सांगितलं मलमासाने की मला असं सगळे नावं ठेवतात, माझ्या ह्याच्यात कोणी कार्य करत नाहीत, काही करत नाहीत. त्यावेळेला विष्णू म्हणाले की बरं बाबा, मी तर काही करू शकत नाही, आपण गोलोकात जाऊयात. आणि गोलोकामध्ये श्रीकृष्णाकडे ते गेलेले आहेत आणि श्रीकृष्णांनी त्याचं दुःख बघून, त्याचं दुःख दूर करण्यासाठी ते म्हणाले तू काळजी करू नकोस, तुझ्या मासाचा देवता मी बनतो. श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुष आहे आणि पुरुषोत्तम असं त्यांचं नाव असल्यामुळे, कारण सर्व गुण संपन्न असल्यामुळे, सगळे गुण त्यांच्याकडे असल्यामुळे ते सगळ्यात उत्तम आहेत आणि म्हणून त्यांना पुरुषोत्तम म्हणतात.
1: अच्छा.
0: आणि ते खरे पूर्ण पुरुष असल्यामुळे, पुरुषोत्तम असल्यामुळे, मग त्यांनी सांगितलं या मलमासाला तू काळजी करू नकोस, मी माझे सगळे गुण तुला देतो आणि जे कोणी तुझी पूजा अर्चा करतील ते मुक्त होतील. कि म्हणजे या मासामध्ये दान धर्माला महत्व आहे आणि हे का करायचं, कारण दान केल्याने तुमचं मन ब्रॉड होतं आणि जेव्हा ब्रॉड मन होतं म्हणजे त्या सर्वांतर्यामी मन होतं, त्यावेळेलाच तुम्ही शुद्ध अंतकरणाचे होता. आणि म्हणून त्यांनी सांगितलं त्या मलमासाला त्यांनी पुरुषोत्तम नाव दिलं आणि म्हणून मग तेव्हापासून पुरुषोत्तम मास म्हटलं गेलं. आणि मग पुरुषोत्तम मासात काय करावं हे स्वतः श्रीहरिनी लक्ष्मी मातेला सांगितलेलं आहे.
1: अंजलीताई, या पुरुषोत्तम मास मध्ये व्रत, पूजा आणि दान याला इतकं महत्व का मानलं जातंय? त्यातल्या त्यात सर्वात प्रथम आपण जावयाला दान का करतो त्याविषयी सांगा.
0: आपण जावयाला अशा करता दान करतो की आमचे जावई कोण आहेत माहितीयेत का? आमची लक्ष्मी माता या समुद्रातून निघालेल्या आहेत. आणि समुद्राचे जावई कोण आहे? आमचे श्रीकृष्ण आहेत. आणि श्रीकृष्णांना सगळे रत्न वगैरे सगळं कोणी दिलेलं आहे? समुद्रांनी दिलेलं आहे. जे 14 रत्न सगळे निघाले आहेत समुद्र मंथनातून ते समुद्रांनीच दिलेले आहे ना. लक्ष्मी पण त्याच्यातूनच निघालेली आणि लक्ष्मीनी श्रीकृष्णाला वरलेलं आहे. मग आता जावई कोण झाला? श्रीकृष्ण.
1: श्रीकृष्ण
0: मग जावयाचं रूप हे कोणाचं आहे? श्रीकृष्णाचं आहे. आणि तुम्ही प्रत्यक्ष श्रीकृष्णाला देऊ शकत नाही म्हणून तुम्ही जावयाला द्यायचं असतं. कारण कोणाच्याही घरी आमची मुलगी जाते तेव्हा तिला काय म्हणतात? लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी रूपानी जाते आणि लक्ष्मी पूजनच करतो आपण. मग ती लक्ष्मी आहे तर लक्ष्मीचे पती कोण? श्रीकृष्ण.
1: श्रीकृष्ण.
0: आणि म्हणून श्रीकृष्णांना म्हणजेच जावयांना आपण दान करतो.
1: व्रत आणि पूजा त्याच्याविषयी सांगाल.
0: हा, याच्यामध्ये अनेक व्रत करण्यासाठी सांगितलेली आहेत. याच्यामध्ये नक्त करायला सांगितलेलं आहे. नक्त म्हणजे फक्त एकदाच जेवायचं असतं, उपास करायचा, एकच धान्य खायचं आणि एक धान्य फक्त पूर्ण महिनाभर. नंतर नुसती फळं आणि रस असं घ्यायचं आणि मग त्याच्यात तुम्ही फळांचा रसच दान करायचा. जे काही धान्य खाल तेच धान्य दान करायचं. एकदा जर तुम्ही उपास केला, ब्राह्मण भोजन घालायचं, साधारणपणे 33 मेहून यांना बोलवायचं आणि त्यांना अनर्शाचं ध्यान द्यायचं, कारण त्याला असे होल्स असतात, बारीक बारीक
1: छिद्र म्हणतो,
0: छिद्र म्हणतो. तर ती छिद्राचा अर्थ काय? तर पूर्ण धोंडा कसा असतो, दगडाला एकही भोग नसतं, छिद्र नसतं, वजनदार असतो. आणि हे अनर्सा पत्तासे खारी किंवा तुम्ही म्हैसूर पाक पण घेऊ शकता. त्याच्यामध्ये पोर्स असतात. पोर्स मध्ये काय असतं? हवा खेळते, हवा येते आणि जाते, म्हणजे ते हलके असतात. म्हणजे जे हलके असतात ना ते तरंगतात पण ना पाण्यावरती. पाण्यावरती तरंगणारी हलकी जी वस्तू असते ती नक्कीच निर्मळ आणि स्वच्छ आणि शुद्ध असते आणि म्हणून तशी वस्तू द्यायची असते. प्रत्येक ह्याच्यामध्ये व्रताचा विधीचा देखील तेच कारण आहे की तुम्हाला तुमच्या मनावरती कंट्रोल आला पाहिजे, इंद्रिय निग्रह आला पाहिजे.
1: अंजलीताई, सामान्य माणसाच्या आयुष्यात अधिक मास आध्यात्मिक शिस्त लावण्यासाठी कसा उपयोगी पडू शकतो?
0: आता पहा, या अधिक मासामध्ये रोज दिवा लावणं हे महत्वाचं आहे. नंतर नंदादीप अखंड दीप असायला पाहिजे, त्याला अखंड म्हणतात. तर अखंडपणे 33 दिवस दिवा लावून ठेवायचा, तो विजू द्यायचा नाही आणि त्याच्याकडे लक्ष. आणि ते दिवा हे इंडिकेटिव्ह आहे, म्हणजे चिन्हात्मक आहे. खरं पाहिलं तर आत्मतत्वावरती, आत्मसूर्यावरती लक्ष ठेवायचं असतं.
1: एकाग्रचित्त,
0: एकाग्रचित्त करायचं असतं. तो दिवा म्हणजेच माझ्या आतल्या दिव्यावरती म्हणजे लक्ष ठेवलं तर जास्त चांगलं असतं. आणि जे दीप अखंड दीप ठेवतात किंवा रोज दिवा लावतात तुपाचा दिवा लावावा. त्याच्यानंतर मग शेवटच्या दिवशी त्यांनी ते

0: इज अनर्से अँड दिवा, म्हणून मग दीपदानाचं महत्व आहे.
1: श्रोते हो, पुरुषोत्तम मास या विषयावर अंजली पोफळे यांच्याकडून अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. अंजलीताई, या पुरुषोत्तम मास मध्ये किंवा अधिक महिन्यात काय करू नये आणि काय करावं याबद्दल सांगाल.
0: हा, आताच मी जसं म्हटलं तसं की कोणाची निंदा नालस्ती करायची नाही. मुख्य म्हणजे मनामध्ये तुमच्या कुठलाही वाईट विचार शिव पण द्यायचा नाही, म्हणजे तोंडातून उच्चारला नाही असं नाही, मनात पण तो येऊ द्यायचा नाही. आणि जितकी जास्तीत जास्त तुम्ही विष्णू सहस्रनामाची पारायणं करायला पाहिजे, म्हणजे असं म्हणतात की 6 वेळेला विष्णू सहस्रनाम रोज म्हणावं 33 दिवस, म्हणजे ते 108 होतं आणि त्याच्या हजारो पटीनी तुम्हाला त्याचं अधिकस्य अधिक फलम म्हणतात आणि म्हणून तुम्हाला खूप फल त्याचं प्राप्त होतं. विष्णूंची स्तुती होते आणि ज्या वेळेला तुम्ही विष्णूंची स्तुती करता त्यावेळे लक्ष्मी प्रसन्न होते. का? तर तिचे ते यजमान आहेत ना, यजमानांची स्तुती केली की लक्ष्मी प्रसन्न होते आणि मग ती आपल्याला सुख संपत्ती ऐश्वर हे सगळं प्राप्त करून देते. नंतर अजून एक म्हणजे या मासामध्ये तुम्ही कुठल्याही केव्हाही आपली मुलगी आईची ओटी भरत नाही, आईची आणि सासूची पण. तर मुलींनी आईची ओटी भरायची आणि सासूची पण ओटी भरायची आणि ओटीमध्ये ओटी भरताना तिने जे चांदीची जोडवी ती द्यायची असतात सासूला आणि आईला पण.
1: म्हणजे एक प्रकारे अधिक मास जेव्हा येतो त्यावेळेला आईचा आणि आपल्या सासूचा हा एक प्रकारे सन्मान केला जातो या निमित्ताने. अंजलीताई, गरजू आणि वंचित घटकांसाठी या महिन्यात केल्या जाणाऱ्या मदतीचा समाजावर काय परिणाम होतो?
0: आता पहा, आपल्याला दान करायला सांगितलंय तर दान आपण सत्पात्री दान देतो, म्हणजे कोणाला द्यावं? विद्यार्थ्यांना द्यावं, हे तर सगळ्यात चांगलं दान आहे. 33 मुलांना जर दिलं, त्यांची फी भरली जशी शक्य आहे तशी, म्हणजे तुम्हाला एका मुलाची फी भरता आली भरावी, एका मुलाच्या शिक्षणाचं पूर्ण जर त्याची वह्या पुस्तकं वगैरे सगळं देता आलं तर ते द्यावं असं माझं प्रांजळ मत आहे की ज्यामुळे समाजाला त्याचा उपयोग होईल. किंवा एखादे जे वंचित आहेत अशा लोकांना त्याची जरुरी आहे ती वस्तू तुम्ही. आता मी एक साधं उदाहरण सांगते. माझ्या कामवालीने मला सहज विचारलं की अम्मा माझ्या मुलाला तू सायकल देशील का? तर किती एक 5-6 वर्षाचा मुलगा आहे. तर मी म्हटलं बरं, पण मी तुला पैसे नाही देणार, दुकानात जा सायकल तूच घे, कारण आता माझं वय नाहीये की मी दुकानात जाऊन ती सायकल वगैरे घेऊन तिला देणं. तू जा तिथं मला फोटो दाखव, सायकल घे, त्या माणसाशी बोलायला दे आणि मी डायरेक्ट त्या माणसाला पैसे देईन. आणि मग तशी मी 3,300 द्यायचे काय आणि 3,500 द्यायचे काय, पण त्या मुलीला सायकल मिळाली तिला केवढा आनंद झाला. म्हणजे कोणावर उपकार करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा दान देतो तेव्हा ते उपकार नसतात, म्हणजे आम्ही कुठली अपेक्षा नाही करणार की तिने परत ते मला रिटर्न मध्ये काहीतरी काम करावं. म्हणून या मासामध्ये जास्तीत जास्त ज्यांना जरुरी आहे, ज्यांना जे पाहिजे त्याचं दान द्यावं.
1: अंजलीताई, पुरुषोत्तम मास या विषयाच्या मुलाखतीत आपण कुठले स्तोत्र म्हटले पाहिजे याबद्दल सांगा.
0: या महिन्यामध्ये एक तर पुरुषोत्तम मासाचं जो अधिक मासाचं आहे त्याच्यामध्ये एक 7 श्लोक सांगितलेत, ते तर म्हणावेत. पुरुष सुक्त म्हणावं, स्त्री सुक्त म्हणावं, हे 3 श्लोक म्हणायला पाहिजेत. म्हणजे रोजच त्याची स्तुती करायची, पुरुष सुक्तानी स्तुती करायची. स्त्री सुक्त तर 16 वेळा म्हणावं आणि विष्णू सहस्रनाम हे 6 वेळा म्हणावं. आणि कसं आहे माहिती का, एका बैठकीत तुम्हाला नाही झालं तर तुमच्या घरात 6 माणसं असते तर 6 जणांनी एकत्र बसावं किंवा 6 मैत्रिणींना एकत्र करावं. प्रत्येकीने एक एकदा म्हणावं आणि बाकीच्यांनी ऐकावं, म्हणजे तुमच्या घशावरही परिणाम होत नाही आणि तुम्हाला ते 10 वेळा म्हटल्याचं फळ पण मिळतं. कारण तुम्ही ते जेव्हा म्हणता तेव्हा तुम्ही मनात म्हणत असता. आणि ह्याचा फायदा हा होतो की रोज म्हटल्याने तुम्हाला पाठ पण होऊन जातं विष्णू सहस्रनामाचं.
1: समूहामध्ये म्हटल्यानंतर की 16 किंवा 21 अशा ग्रुपमध्ये म्हणा किंवा समूहामध्ये जर स्तोत्र म्हटलं तर त्याचे व्हायब्रेशन्स आपल्याला पॉझिटिव्ह येतात,
0: मल्टिपल व्हायब्रेशन्स आपल्याला मिळतात. म्हणजे अधिक असं अधिक फलम. तर ते कसं, तर तुम्ही एकट्याने म्हटल्यानंतर थोडेसे व्हायब्रेशन्स येतात पण सगळे मिळून जेव्हा म्हणतात तेव्हा असं दणाणून जातं आणि त्याचं जे इफेक्ट आहे तुमच्या बॉडीवरती मनावरती तो होतो. पण रियालिटीमध्ये तुम्ही जेव्हा मंत्र म्हणता तेव्हा तुमच्या शरीरावरती फायदा होतो आणि तुमचं मन शांत व्हायला लागतं आणि प्रसन्न व्हायला लागतं आणि सगळे मिळून जेव्हा करतात तेव्हा. म्हणून सामूहिक नेहमी कार्य करावं.
1: सामूहिक कार्य केल्यामुळे त्याचं अगणित फळ अनेक पटीने आपल्याला फळ मिळतं.
0: आपल्याकडे कुठलेही वेद मंत्र म्हणतो तेव्हा एक शांती मंत्र आधी म्हटला जातो, तर आपण तो शांती मंत्र म्हणूयात आणि पुरुषोक्त म्हणूयात. ओ

0: फक्त हे एकच आहे म्हणजे सुप्त, ज्याच्यामध्ये इष्ट म्हणजे तुम्हाला जी पाहिजे ती इच्छा पूर्ण होते, अमुम म्हणजे पर्टिक्युलरली ही हीच इच्छा, धरून तुम्ही म्हटलं तर ती इच्छा पूर्ण होते, आणि सर्वम मनीषाणा सगळ्या तुमच्या इच्छा पूर्ण होतात हे म्हटल्याने, म्हणून हे म्हणायचं असतं.
1: अंजलीताई, पुरुषोत्तम मास या विषयाच्या मुलाखतीत जाता जाता हा प्रश्न, आजच्या धावपळीच्या युगात विशेषतः तरुण पिढीनं अधिक मासाचं महत्व कसं समजून घेतलं पाहिजे?
0: काय माहिती का, प्रत्येकाला कुठेतरी जाण्याची गडबड असते, किंवा आजकाल सगळ्या मुली नोकरी करणाऱ्या असतात, पण साधा देवाजवळ एक दिवा लावायला 2 क्षण लागत नाही, वाती भिजवलेल्या, आणि आजकाल तर रेडीमेड वाती मिळतात, फक्त तुम्ही निरांजनीत ठेवायचं आणि तेवढा वेळ प्रत्येक जण काढू शकतो. मग तुम्ही म्हणाल की दिवाच का लावायचा, कारण अशा करता की ज्यावेळेला आपण दीप प्रज्वलित करतो त्यावेळेला त्याच्यातून जे तेज निघतं ते तेज आम्हाला आमच्यामध्ये ते प्राप्त होतं, आणि त्या तेजामुळे आम्हाला कुठलंही कार्य करायला शक्ती मिळते आणि प्रोत्साहन मिळतं, ऊर्जा मिळते, आणि म्हणून कमीत कमी दीप प्रज्वलित तरी करावा, उद्बत्ती तरी लावावी. एवढं केलं तरी तुम्हाला अनेक पटींनी फळ मिळतं, कारण तुम्ही कमवता कोणासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी, मुलाबाळांचं भलं करायचं. आणि काय होतं माहिती का, संस्कार होतात मुलांवरती. तुम्ही जर देवाला नमस्कार केला तर मुलांना सांगावं लागत नाही देवाला नमस्कार करा म्हणून, संध्याकाळच्या वेळेला दिवा लावावा, शुभम करोती म्हणावं, आणि ही आपली पारंपरिक पद्धत आहे. जेवताना समजा जर सगळेजण मिळून बसले, खरं बसावं रात्रीच्या वेळेला, दिवसा तर शक्य होत नाही, सगळेजण आपापल्या वेळेला डब्बा घेऊन सगळं घेऊन निघून जातात, पण रात्री जर सगळे घरातले बसले त्या तरुण पिढीला आपलं काय आहे आणि काय नाही ते समजेल, आणि आपण वदनी कवल म्हणतो तसं जर म्हटलं तर सगळे एकत्र मिळून, आणि मुख्य म्हणजे संवाद होईल. आजकाल संवाद बंद झाला.
1: अंजलीताई, आजच्या निशिगंध मराठी कार्यक्रमात पुरुषोत्तम मास याविषयी खूप छान माहिती आणि त्याबद्दलचं महत्व आपण सविस्तर उलगडून दाखवलं, आणि आकाशवाणी स्टुडिओत येऊन आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद ताई.
0: धन्यवाद.
1: पुरुषोत्तम मास संस्कृती या विषयावर अंजली पोफळे यांची मेघना ढबू यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली. श्रोते हो, आयुष्याचा प्रवास सुखदुःखाचे हेलकावे खात होत असतो. निस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी

माणसंही भेटत असतात. आपल्याकडे काय आहे किंवा आपण कोण आहोत यावर सुख कधीच अवलंबून नसतं. आपल्या मनात कोणते विचार चालू आहेत यावर सुख अवलंबून असतं. कार्यक्रमात ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात संत तुकारामांचा अभंग, संगीत श्रीनिवास खळे यांचे.

आणि श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला मराठी कार्यक्रम निशिगंध समाप्त होत आहे. पुन्हा भेट आहेच येत्या बुधवारी याच आठवड्यात दुपारी 2:30 या मीटर्सवर. तोपर्यंत मेघना ढबूचा नमस्कार.